0: अस्सलाम वालेकुम। PSM न्यूज़ अवार्ड देहा 26 टीवी बल्लामु आदि दिवे राज्य गाडू अडोसम गेंदवा हुरिया बेफुना मरहबा धन्यवाद आदि दुहुगे हेतु मा तहुनिया अरिस्कुरा मिरे आगे मी उफावेरी हफला फट्टा दिनी जारा मोहम्मद जुलाह मिरे आगे मी उफावेरी हफला शाफिर को दब मटका वडागे नबिका मटका फन्ना सगाफता तरीके अभे वजीर हीना वलीदा PSM के मैनेजमेंट आदि मुवज़फ़ों के नमगा वरा इखलास तेरी शुक्रिया धन्यवाद शुक्रिया वजीर अलखम में कस मेरे हमी वरा गुफावेरी हफला है मैं हफला हुशारंग अरुगन दिबिगन दिया दिवम की सावगन वरा फ़ाहुरवेरी वे आदि वरा गुफावेस कुरा कामे बिस्मे PSM न्यूज़ के हयातुं नुआ आहारु एम में नुआ आहारु फायत वेगें दिया एहनमेस दन्नवन जे वाहके की राज्य के एम में दुवस्वी एम में मुस्कुली एहनमेस एम में तजरिबाकार एम में हीवागी एम में मुरादी टीम की आदि एम में बोडु न्यूज़ रूम की PSM न्यूज़ के न्यूज़ रूम का आदि ए टीम का एंका मुंग ए टीम फफशु मरहबाया तहुनिया हम मिने वाग अगुन हम फाहा कोला हिबे मेदकी नोस्फेरिकम के मिनिमम कम के दुवस मुमा एकीगा दुवहुगे तहुनिया नोस्वेरिकम के हयातु का हेद कुरी आदि मियादु वेस मिकम का हेद कुरा मुंग अन्ना टीम अवगणु एक वे टीम दोह के हेद मा तहुनिया आरिस कोंदा मरहबा एंगे तो आदि कुरी में सावगण इशारे कुरी गोता PSM न्यूज के हयातु नुवा आहार फायतु वेगे दियास आदि एम दुवस वे न्यूज रूम एकम का वीना मेस अवगण हम तिबे फोन के मौदू मा तत्तका धन्यवादम बेनुम वणी PSM के हयातु का PSM न्यूज के हयातु का एम हिंगुन तेरे एम हीवागी मैनेजमेंट एंग होती मियादु का एकम मियादु मीरे आगो में ना साबित हुए के मिदानी आधे मी PSM न्यूज के देवाना अवार्ड शो मिदिया हर प्रथम शो आधे मिया हर देवाना मी हकीकत का मैनेजमेंट के हिंगुन तेरे का दाखवा दे एकम एकम मट्टका मियादु के मैनेजमेंट का खास को तेगा न्यूज के मैनेजमेंट वरब बड़ा मरहबा धन्यवाद आधे अगर ना मिता होने आरुगा एबा फेने एंगे तो हम मुआज़फ़ुन के मोनु मती के एक एक शुरू तंग एब्बे एक बार उफा दूं आदि हम यहाँ में टीवी कॉस्ट्यूम बारं हिग्गा एंगे तो हम ही वाणी माँ बगीचा एंगे तेरे का भाई दिमाग दिमाग लोग एबा फेने मी उदू ही गंदों का फाद दिमाग एक आद युसा से सर्वा नगे बावे एंगे तो एद दिमाग दखो आने दिमाग बाह हीवे म्यूजिक शो एगे तरे का वाना गुले वेहें वेसे हावे समा ही ग्याम बारं उफावेरी मून तके मिरे मितानु फेननी एन उस कोम्मिस वाले का आवाना ही वानी एवोड का नुतन वस कोम्मिस बायम वजफ उनके मून मत गए बुरिये हागी तो सुनना ने हुन नम वेस वान दत्तो एम हम मिया की आगु में मिरे नावार जुमला नावार एवोड हम दी दी हम ती मुवजफ उन दिया गो में पहाड़ा एम ऐ हगी का तुगा न्यूज़ रूम के मुआज़फ़ुन ना रिवे वारा बोड़ शराफ़े नवारा एवोड़ अगर ही तुम मी राज्य के न्यूज़ वाले के उनके हायातु का बस PSM न्यूज़ सिंग खड़त कुरा मुगाना वारा रंगालु वारा मुआज़फ़ुन ना हिब्बर दिनों में कुरा हिब्बर दिनों में गतुं कुरा मुगाना वारा मुहिम मसकते बस में अदागन माँ गीना वागु तो मिता हुन्ना का गास्ते नुकुरा कोमे का समुझा फो मिहारु इंतजार कुरा मुंदानी एवोड है नमस एवोड आगुन देम गास्त कुरा ने थाम पड़े फाउ उनके तो एक कुरिंग आगुन ही तुम फैशन में को तुम एम में मुनासब एक्कम का वाणी फायत वेगें दिया आहारु के तेरे का PSM न्यूज़ कुरी मुहिमु मसके तक मच्छा बना दूंगे ऐसा मुंग फायदे के लिए ऐंगा और दूंगे तेरे का PSM न्यूज़ हासिल कुरी मुहिमु बाय कांखनों तक कवरेज अब मैं बना दूं
1: वे तो इधर ऐंगा और दूंगे तेरे का PSM न्यूज़ गणेश दिंग बाय खास कवरेज था तीने में देहास फांसविस राइसुल जम्हूरिया के फनरा गाड़ीरुगे नूसरिंगे बाद दलवं दिहें में देहास फांसविस मन दो बाइन लगवामी कुड़क पुदिंगे दोस फाहगा कुरुं दे जोन देहास फांसवी हुगा मक्का के मैवेगें वाबिमुं हज्जुगे खास खबरेज के नस्तिनुं 26 जुलाई देहास फांसविस मिनिवन दिवे राज्य डॉक्यूमेंट्री के नमुगा राज्य के मिनिवन कम फस्तोल सहर फुरुमुगे मुनासबता गुड़वैगें लंका गहुना मिनिवन कमुगा सोयकुरी मालमुं फुरतम फार खास डॉक्यूमेंट्री वणी के नस्तीफा 21 जुलाई देहास फांसविस ಇಂಡಿಯಾಗೆ ಬುಡ್ ವಜೀರು ರಾಜ್ಯ ಕುರುಬಿ ದತುರುಫುಳುಗೆ ಖಾಸ ಕವರೇಜ್. ಅಶಾವಿಸ್ ಜುಲೈ ದೆಹಾಸ್ ಫನ್ಸವಿಸ್ ಲಂಕಾಗೆ ರೈಸ್ ರಾಜ್ಯ ಕುರುಬಿ ದತುರುಫುಳುಗೆ ಖಾಸ ಕವರೇಜ್. ಸವ್ವಿಸ್ ಆಗಸ್ಟ್ ದೆಹಾಸ್ ಫನ್ಸವಿಸ್ ಕೌಮಿ ದೋಸ್ಫಾಹಗ ಕುರುಮ ಪಿಎಸ್ಎಂ ನ್ಯೂಸಿಂಗ್ ಗಣಸ್ತಿಂಗ್ ಖಾಸ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ರಿ ಗಾಜಿ ರದು ಗಣಸ್ತಿಂಗ್. ಹೈಯಸ್ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ ದೆಹಾಸ್ ಫನ್ಸವಿಸ್ ಸೌತ್ ಏಷ್ಯನ್ ಸೂಪರ್ ಕಪ್ ಕವರೇಜ್ ಗಣಸ್ತಿಂಗ್. ಸವ್ವಿಸ್ ಅಕ್ಟೋಬರ್ ದೆಹಾಸ್ ಫನ್ಸವಿಸ್ ಫಿಫಾ ರೈಸ್ ಇನ್ಫಂಟಿನೋ ರಾಜ್ಯ ಕುರುವಿ ದತುರುಫುಳುಗೆ ಖಾಸ ಕವರೇಜ್ ಪಿಎಸ್ಎಂ ನ್ಯೂಸ್ ಮಣಿ ಗಣಸ್ತೀಫಾ. ಫನ್ಸವಿಸ್ ಅಕ್ಟೋಬರ್ ದೆಹಾಸ್ ಫನ್ಸವಿಸ್ ಅಡ್ಡುಗೆ ತಿನ್ ರಶುಗೆ ಖಿಯಾಲ್ ಹೋದುಮಣ್ಣೆಗೆ ವೋಟುಗೆ ಖಾಸ ಕವರೇಜ್. ತಿನೆ ನವೆಂಬರ್ ದೆಹಾಸ್ ಫನ್ಸವಿಸ್ ನಸ್ರುಗೆ ದುವಹಾ ಗುಳುವ್ಯಾಗೆಂಗ್ ಪಿಎಸ್ಎಂ ನ್ಯೂಸಿಂಗ್ ಗಣಸ್ತಿಂಗ್ ಖಾಸ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ರಿ ಬಡಿ ಬುರಾಸ್ವತಿ ಗಣಸ್ತಿಂಗ್. ತಿರೀಸ್ ನವೆಂಬರ್ ದೆಹಾಸ್ ಫನ್ಸವಿಸ್ ಸಿಲೋನಾಯ್ಕು ದಿವೆಹಿಂಗೆ ಖಾಸ ಟೆಲೆಥೋನ್ ಮೀಡಿಯಾ ತಕ ಗುಳಿಗೆಂಗ್ ಕುರಿಯಗೆಂದಿಯ. ಸತಾರ ನವೆಂಬರ್ ದೆಹಾಸ್ ಫನ್ಸವಿಹುಗ ಸರ್ಕಾರ ದೇಹರು ಫುರ್ಮಾ ಗುಳಿಗೆಂಗ್ ಹಫ್ತಾ ಸತೇಕ ಹತರೆಗಿನಮುಗ ಕುರಿಯಗೆಂದಿಯ ಟಾಕ್ ಶೋ. ಎಕೆ ಜನವರಿ ದೆಹಾಸ್ ಸಬ್ಬಿಸ್ ಪಿಎಸ್ಎಂ ನ್ಯೂಸ್ಗೆ ನಿಮುಳು ಫನ್ಸಾಸ್ ದೆಹಫ್ತಾ ದೆಹಾಸ್ ಫನ್ಸವಿಸ್ ಫೊಯ್ನೆರು. ಸಾದ ಜನವರಿ ದೆಹಾಸ್ ಸಬ್ಬಿಸ್ ಸಾಫ್ ಫುಟ್ಸಲ್ ಚಾಂಪಿಯನ್ಶಿಪ್ಗೆ ಖಾಸ ಕವರೇಜ್. ರಂಬಮ್ಮ ಖಾಸಕೊಗ್ಗೆಂಗ್ ಸಾದಸ್ತೇಕ ಸಾರಿಸ್ ಹೆಬ್ಬಣಾಹರು ಪಿಎಸ್ಎಂ ನ್ಯೂಸಿಂಗ್ ವಣಿ ಖಾಸ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ತಕೆ ಗಣಸ್ತೀಫಾ. ಹತರಿಂಗ್ ಏಪ್ರಿಲ್ ದೆಹಾಸ್ ಸಬ್ಬಿಸ್ ಲೋಕಲ್ ಕೌನ್ಸಿಲ್ ಇಂತಿಖಾಬಾ ಅಂಗಿಣುಗೆ ತರಗ್ಗಿಯ ಮಸಕೆ ಕುರ ಕಮಿಟಿ ಅದಿ ರಿಫರೆಂಡಮ್ ಇಂತಿಖಾಬ್ಗೆ ಲೈವ್ ಕವರೇಜ್. ಎಕಾವಿಸ್ ಮಾರ್ಚ್ ದೆಹಾಸ್ ಸಬ್ಬಿಹುಗ ವಿಹಿ ಅಹರು ದಶುಗೆ ಸಾಫ್ ಚಾಂಪಿಯನ್ಶಿಪ್ಗೆ ಕವರೇಜ್ ಪಿಎಸ್ಎಂ ನ್ಯೂಸ್ ಮಣಿ ಗಣಸ್ತೀಫಾ. ದೆಹಾಸ್ ಫನ್ಸವಿಸ್ ವಣಾಹರು ಅಳುಗಣ್ಮಣ್ಣ ವಕಿವಿ ಎತ್ತ ಖಿದ್ಮತ್ ತೆರಿನೆಗೆ ಹಂದಾಂಗ್ ಆಕೋ ಎ ಬೇಫುಳು ನಖಾಸ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ರಿ ವಣಿ ತಯಾರು ಕುರೇಫಾ. ಎಗತುಂ ಅಶಾವಿಸ್ ಜುಲೈ ದೆಹಾಸ್ ಫನ್ಸವಿಸ್ ಹಸನ್ ಸೋಬಿರ ಖಾಸ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ರಿ. ತಿರೀಸ್ ಆಗಸ್ಟ್ ದೆಹಾಸ್ ಫನ್ಸವಿಸ್ ಮುಹಮ್ಮದ್ ಉಮರ್ ಮಣಿಕ ಖಾಸ ಕೊಗೆಂಗ್ ಖಾಸ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ರಿಯೇ. ಎಕಾವಿಸ್ ಡಿಸೆಂಬರ್ ದೆಹಾಸ್ ಫನ್ಸವಿಹುಗ ಇಬ್ರಾಹಿಂ ಆದಿಲ್ ಕೊಕ್ಕೆ ಖಾಸ ಕೊಗೆಂಗ್ ಗೆನೆಸ್ತೇನ್ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ರಿ ಗೇತುರುಂವೆಸ್ ಫಹಕೊಲ್ಲವೆ ಎತ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ರಿಯ ಪಿಎಸ್ಎಂ ನ್ಯೂಸ್ ಮಣಿ ಗೆನೆಸ್ತೀಫಾ.